0: आले आले आले आले कसन होय छे ना
1: काय काजी लोग मने एथर उंडा होला असोत
2: हो ना खूबी लोग आसो
1: हो काय
2: ये भया माने के दख तो का जाय
3: दखानु दखानु कितरो सुंदर लेका कसन होन गेलो से आहा ता
2: हो गायरा खिंडिक सुनुन तो देखू काय बोले से जाले हो दे गावलो असन होय से काय बोले से जाले
4: हो